अरे बच्चवा या बोधवा बोधिदा कराई हो तू ही ना गवई बुए माई, अरे तू ही ना गवई बुए माई, अरे